0: हंगार
1: अंगार दो मेंदुन कोरी एकार गड़ फणा रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूं आदि बुद्ध दो होगेरे मेंदम बार गड़ तेरी हूं
0: हंगार
2: हम एकनी दिवे ही राज्य क्या डूं आल में ना विस्ना ले बा ताशी दोनों सिंह फाखाना के शावर आदि इस्कूर तक का फेंग होली तक उन्हें को आली को उन तक दुआलो कैगन कंग हैदिया फस लीटर के फेंग इस राफ बगिंदे महाकबलाना ममी देहास दुईस तक फंसास लीटर के फेंग
3: फेंवरार सेबों ने लूं फद कंग कंग कुरंग इस्कूर बार उन कुंग है द कुरा कोम में मिनट को कैगन का नोए पॉइंट फाहे लीटर के फेंग इस राफ बगिंदे
2: फेंबिलंग है द कुरंग जे मेंवर कुड़ा कुरमा मेकमा में तो समाकं देवा
3: ಫೆಂಗೋಳಿ ತಕೊಂಡು ಲೀಕೆಂಗ್ ಉಳಿಯತ್ತೋ ಚೆಕ್ ಕುರಪ್ಪ
2: ಬೇನು ಕೊನ್ನಿಯುಮ ಫಹು ಫೆಂತಿಗೆ ನುಜಹ ಗೊತ ಎಸ್ಕುರುತ ಪಾರ್ ಕುರಪ್ಪ
3: ಫೆಂವರ ಆಯ್ರ ಅದ್ದುನ್ನ ವಗುತ್ತವು ಗಾವೆಸ್ ಸ್ಯಾಬೋನಿ ಲುಂಫದ ಕಂಕಮಂಗ್ ಹೇದ ಕುರ ವಗುತುಗ ಇಸ್ಕುರು ಬಾರು ಕೊಲ್ಲಂಗ್ ಆದ ಕುರಪ್ಪ
2: ತಶಿದ ಉಂಫದ ಕಂಕಮ್ ಗಾವೆಸ್ ಫೆಂಗ್ ಇಸ್ರಾಫ್ ನುವಾಣ ಹೆಂಗ್ ಅಮಲ್ ಕುರಪ್ಪ ಅಮಲ್ ಕುರಪ್ಪ
4: ಹೆಮಬೇ ಜೈಫಾವಾ ಮೀಹೆಗೆ ಫರಾತೋಂ ಎಹಂ ಮೀಹಕ ಬಲಿ ಫೆತುರುದಾಣ ಮುದ್ದತಕಿ ಕೊಬ
5: ಬಿಹಿನೆಗುಮ್ಗೆ ಹತರು ದುವಸ್ಕೂರಿಂಗ್ ಬಿಹಿನೆಗುಮ ಫಹು ಹತರು ದುವಹ ಹಮೆಯ ಬಲಿಜಹಿ ಫವಾ ಮೇಹಾಗೆ ಫರಾತುಂ ಎಹೆಂ ಮಿಹುಣ ಬಲಿಫತುರ್ಮುಗೆ ಫುರ್ಸತೋವೆ
6: ಹಿಮಬಿಹಿಗೆ ಅಲಾಮತೆ ಫೆಣಿಜನಮ ಲಸ್ನು ಕುರಬ ಸಿಹಿ ಫರ್ವ ಹೋದವ

0: शुक्रिया दीदी। मरहबा नफा। होबा मी दातुर सिफा कुरानी की ने
1: अलो डाई असो अने स्पीच रेडी को गे कम मी मी द हेंदोन करे कंत संदाने ने मी हे म कोरिम बाय माफन एदेन हंदा नेति दान दक्कम मिळे वाहक एकम अको अलो गंडो मी हा हिसाब आदवणे हम गैम वेस मम्म्या बप्प्या एम फुरतम फहा कुरम माने मम्म्या बप्प्या mamma abadu swaran hivvar devwana bappa vara shakwa ves kurana abadu mamme shukura da ka fa bappa shukura da nukura tes ekam bappa ves vote hoda dem swara vara masake koddevi varan ufave vara lobbe then de farat ge aila ei faharinna liyaninna liyanunna nisbeva gata vara vara masake koddevi vote hoda dem ves then tutte vake hasa shukure tutta mere ani merun hedan love of genessa ane tutta buni ಬೇವೇರ್ ವಾಶೆ ಅಳುಗಣ ಮಿದ್ಯಾಹಾರ ವಸ್ ಮುಬಾರತಕ ಬೇವೇರ್ ವಿಂಗ್ ಏಕ ಮಿದ್ಯಾಹಾರ ಫುರತಮ ಒಡಿಶನ್ನ ಕುಣ್ಣೆ ವಸ್ ನೋಹವೆ ಎಹಮೆ ಮಾಳುಣ ಮಿ ಫುರತಮ ಫಹರ ಕಮ ಕುರಂ ಫಶಾ ಫೇಕಮ ಎಮ್ಮೆ ಫುರಹಮ ನುಕರವೆನ್ಯ ದೇಕಮ ತಿಂ ಫೂಹಿ ವಾಮಿ ಹೆ ಏಕಮ ತುತ್ತ ಕ್ಯಾರೆ ಗದ ಮಿ ಫಹರ ಮುಬಾರತಕ ಬೇವೇರ ನು ಆಣ ಮೆ ಬುಣೆ ಮಣೆ ದೆ ಫೋನಿ ನೋ ಬೇವೇರ್ ವಾಶೆ ಬುಣೆ ಬೇವೇರ್ ವಿ